0: ठोकरे खा खा पता चला, फिदा जिस पे होते थे, एक सांप हमारा यार था, हम सांप के साथ सोते थे।
1: SBS South Asian's Desi Dance Party.
2: Dikkadi bakkadi dikkadi kadi dikkadi dikkadi dikkadi dikkadi dikkadi dikkadi dikkadi dikkadi dikkadi dikkadi dikkiro dikkiro dikkiro
3: dikkiro dikkiro dikkiro.